गावै को साज करे तन खेह, गावै को जी अलै फिर देह, गावै को जापै दिसै दूर, गावै को वेखै हादरा हदूर। कथना कथी नयावै तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लैंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे। हुक्मे हुक्म चलाए राहो, नानक विकसै वे प्रवाहो, साचा साहिब साच नाए, भाख्या भाव अपार।